चौथा पद कीन्है, राम नाम सुख होई, त्रै गुण सब तेरे, तू आपे करता, जो तू करहै सो होई।

जत सत संजम हृदय समाए, चौथे पद को जे मन पति आए, साचे निर्मल मैल ना लागे, गुर कै शब्द परम पौ भागे, सूरत मूरत आद अनूप, नानक जाचे साच स्वरूप।

ताप पूरा नामण गावे गावण हार शब्द सुहावण सलाहे साचे मन सतगुर पुन दान दया मते फिर संग भावे सहज नावे देनी ता संगम सत सते आराद एकंकार साचा नित दे चढ़े सुआया गत संग मीता संत संगत

है अदा रा रहाउ। करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाऊ तू देहांद तू बिसियार तू तनी।

पावे, सास भागण अंक समावे, गर्भ गहेली महल ना पावे, फिर पछतावे जब रहण बिहावे, कर्महीन मन

जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया खंदे ठाकुर पाणी सा गुणवंती दिन ही।